0: माझा किंग, ओ माझे किंग.
1: मी
0: घरी नाही जायचा का? मी तुझी गर्ल, जाने जी गर्ल, मी छम्मा छलू,